0: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारतीय लष्कराने भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन। पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स स्लोवाकिया दौऱ्यावर, G7 परिषदेत देखील सहभागी होणार। भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्र, 179 टँकरद्वारे 654 ठिकाणी पाणी पुरवठा। आणि 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर विजय। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय लष्कराने बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज व्यक्त केली। डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये 158 नियमित आणि 141 तांत्रिक अभ्यासक्रमाच्या पासिंग आउट परेडमध्ये त्या काल बोलत होत्या। अधिकारी छात्रांनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्ये आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं। देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी दिला। परेडमध्ये 9 महिला छात्रांचा समावेश हा IMA इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि परदेशी छात्रांचं अभिनंदन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्समधील नीस शहरात काल दाखल झाले। या दौऱ्यादरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा, भारत इनोव्हेट्स उपक्रमाचा संयुक्तपणे शुभारंभ, महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय, तसंच G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल। नीस शहरात भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोवाकिया भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे। DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या घेतल्या। त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे। या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते असं सिंह यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे। नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाज विरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असं त्यांनी सांगितलं। या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे। केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे। बदली पात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल। दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE देखील राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे। यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे। विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSE स्पष्ट केलं आहे। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। फडणवीसांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसराच्या शाश्वत विकासासाठी प्रस्तावित भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली। यावेळी त्यांनी प्रकल्पाचा आराखडा, पुनर्वसन प्रक्रिया आणि भाविकांसाठी प्रस्तावित सुविधांचा आढावा घेतला। या प्रकल्पामुळे भीमाशंकरच्या सांस्कृतिक वारशाचं जतन, ग्रामस्थांच्या जीवनमानात सुधारणा आणि पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करताना फडणवीस म्हणाले,
1: हे अशी जागा आहे की ज्या ठिकाणी वाईल्ड लाईफ आहे, ज्या ठिकाणी प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहे, ज्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी आहे, त्यामुळे कुठेही त्याला धक्का न लागता किंबहुना बायोडायव्हर्सिटी वाढवता कशी येईल, फॉरेस्टला अधिक आपल्याला चालना कशी देता येईल असा विचार करून इथला कॉरिडॉर तयार होतोय। त्यामुळे हा नैसर्गिक कॉरिडॉर असेल, हा सुंदर कॉरिडॉर असेल, लोकांना अतिशय नैसर्गिक म्हणजे जे आपण म्हणतो की शिवशंकर कुठे असतात तर ते अशा ठिकाणी असतात की जिथे फक्त प्रसन्न वातावरण असतं, जिथे निसर्ग असतो असा निसर्ग हा इथे पाहिला।
0: या सर्व विकास कामांमुळे भविष्यात भीमाशंकर इथे येणाऱ्या भाविकांची संख्या 5 ते 10 पट वाढेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 10.5 एकर क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात 150 घरांचं नियोजित पुनर्वसन, 40 हून अधिक व्यावसायिक घटक, वारसा प्रवेशद्वार, सामुदायिक सभागृह, सार्वजनिक सुविधा केंद्र तसंच रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते भीमाशंकर येथील मुख्य मंदिरासमोर नव्यानं बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा तसंच ब्रह्मध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मंदिराचे विश्वस्त आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पुण्यातील खडकवासला इथलं केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र आज आपला 110वा स्थापना दिवस साजरा करत असून यानिमित्त केंद्राच्या वतीनं मुक्त दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रात देशातील विविध धरणांचा अभ्यास करण्यात येतो. या केंद्राबाबत अधिक माहिती देताना प्रभारी संचालक अनिल पुरोहित म्हणाले,
2: आमचे वैज्ञानिक संशोधन आणि अभियांत्रिकी उपाययोजना देशातील अत्यंत प्रतिष्ठित अशा महाप्रकल्पांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत. मुंबई आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांसारख्या प्रमुख सागरी केंद्रांचा विकास, पंतप्रधान गतिशक्ती कार्यक्रमाच्या अंतर्गत वाढवण इथले महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड महाबंदर, तसेच मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यासारख्या अभियांत्रिकी क्षेत्रातील अद्भुत प्रकल्पांसाठी केलेले अभ्यास भारताच्या विकासाला बळकटी देत आहे. आमचे विशेष अभियांत्रिकी मॉडेल्स देशाच्या महत्वपूर्ण संरक्षण आणि जहाज बांधणी सुविधांमध्ये, विशेषतः कोचीन इथे स्वदेशी बनावटीच्या INS विक्रांतच्या निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावत आहे. भारतात 6,000 हून अधिक मोठे धरणी असून या बाबतीत भारत जगात 3रा क्रमांकावर आहे, त्यामुळे त्याची सुरक्षितता निश्चित करणे ही एक राष्ट्रीय प्राथमिकता आहे. गेल्या 110 वर्षांपासून CWPRS ने भारत तसेच अफगाणिस्तान, भूतान आणि नेपाळ यासारख्या शेजारील देशांमधील धरणांच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन आणि पुनर्वसन करण्यासाठी प्रगत जल अभियांत्रिकी अभ्यास करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
0: आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त आयुष मंत्रालयाच्या वतीनं आणि एका खासगी कंपनीच्या संयुक्त विद्यमानं आज सकाळी पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आदी ठिकाणी सकाळी 6:15 ते 7:15 या वेळेत ऑनलाईन योगसत्र आयोजित करण्यात आलं आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीची होत असलेली झीज रोखण्यासाठी आणि मूर्तीचे दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर 23 आणि 24 जून रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या MBBSच्या पहिल्या तुकडीने घवघवीत यश संपादन करत 98.94% निकालाची नोंद केली आहे. 95 पैकी 94 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अधिष्ठाता डॉ अनंत दवंगे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी अॅडव्होकेट दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहकारी पतसंस्था चळवळ अधिक विश्वासार्ह होण्याकरता अभ्यासपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम आणि विभागवार उपकेंद्र उभारण्यावर भर देणार असल्याचं पटवर्धन यांनी म्हटलं आहे. संगीत नाटक अकादमी, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीनं प्रदान करण्यात येणारा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2024 महाराष्ट्रातील युवा ठाकर आदिवासी लोककलावंत बाळकृष्ण गणपत मसगे यांना जाहीर झाला आहे. कळसूत्री बाहुल्या आणि चित्रकथी यांसारख्या लोप पावत चाललेल्या ठाकर आदिवासी लोककलांच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाळ्याला विलंब होत असल्यानं पाणीटंचाईची समस्या तीव्र झाली आहे. सध्या 174 गावे आणि 480 वाड्या अशा एकंदर 654 ठिकाणी 179 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाऊस आणखी लांबल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे. क्रिकेट. धरमशाला इथं काल झालेल्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पावसामुळे हा सामना 25 षटकांचा करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने रहमनुल्ला गुरबाजच्या आक्रमक शतकाच्या जोरावर 194 धावा केल्या, तर भारताकडून हर्ष दुबे आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. धावांचा पाठला करताना भारतीय कर्णधार शुभमन गिल यानं नाबाद 84 धावांची खेळी साकारली. मालिकेतील दुसरा सामना येत्या बुधवारी लखनौ इथं खेळवण्यात येणार आहे. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उत्तर कोकणात वातावरण उष्ण आणि दमट राहील. तुरळक ठिकाणी

नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात न्यूज ऑन रेडिओ ॲपवर आणि 100.1 मेगाहर्ट्झवर मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी आणि मनस्पर्शी या कार्यक्रमात तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. आता सकाळचे 10 वाजले आहेत आणि दुपारी 1 वाजेपर्यंत आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलणार आहोत आणि छान छान गाणीसुद्धा ऐकणार आहोत. तर या सुरेल सफरीला सुरुवात करूया, ऐकूया हे सुंदर गीत.

मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुम्हाला तर माहिती आहे मनस्पर्शी कार्यक्रम म्हटलं की मी एक छानशी गोष्ट तुम्हाला सांगत असतो। तर आजची गोष्ट सांगतो, धडामकन आवाज झाला आणि पाठोपाठ आवाज झाला रोहिणीबाईंच्या जोराने कळवळण्याचा। रघुनाथराव दचकूनच उठले, पलंगावर बाजूला रोहिणीबाई न दिसल्यानं त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकलीच। ते त्यांच्या वयाच्या मानानं जरा जोरातच चालत बेडरूमच्या बाहेर आले आणि त्यांना रोहिणीबाई बाथरूमच्या दारातच फार आडव्या पडलेल्या दिसल्या। आता 75 रघुनाथराव रोहिणीबाईंना काय उचलणार आणि काय ते 68 रोहिणीबाई आपणून उठणार? सगळी पंचायतच होती। रोहिणीबाईंच्या दंडाला धरत त्यांना बसवण्याचा निष्फळ प्रयत्न केला रघुनाथरावांनी, पण 5 मिनिटांच्या अथक परिश्रमानंतर हे आपल्यानं जमण्यासारखं नाही हे लक्षात येताच रघुनाथराव दरवाजा उघडून बाहेर गेले। त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कर्णिकांची बेल मारत तेजश्रीला घडला प्रकार सांगितला त्यांनी। तेजश्री तशीच पळत आली रघुनाथरावांच्या घरी। गोष्टीत पुढे काय झालं ते सांगतो या गाण्यानंतर।

रोहिणीबाईंना धीर दे तेजश्रीने डाव्या हाताने त्यांचं मनगड पकडलं आणि उजवा हात त्यांच्या बकोटीखाली घालून पूर्ण जोर लावत रोहिणीबाईंना बसवलं। थोड्या वेळ त्यांना तसंच बसवून तेजश्री पुन्हा जोर लावत रोहिणीबाईंना उठून उभं करायला पाहू लागली। रघुनाथराव जागच्या जागीच बोलत हां शाबास हां व्हेरी गुड म्हणत रोहिणीबाईंचा धीर वाढवत होते। अखेरीला तेजश्रीला यश आलं आणि ते दोघं दोन बाजूंना पकडून रोहिणीबाईंना बेडरूममध्ये घेऊन गेले। पलंगावर हळूहळू बसवलं त्यांना। रघुनाथरावांनी रोहिणीबाईंच्या डोक्याला मागच्या बाजूने हात लावत कुठून रक्त वगैरे येत नाही ना ते तपासलं। तेजश्रीने मग हळूहळू करत रोहिणीबाईंना झोपवलं। कणत्या गळ्यानं रोहिणीबाईंनी आणि दाटल्या गळ्यानं रघुनाथरावांनी तेजश्रीचे आभार मानले। रघुनाथरावांनी तिला दरवाजापर्यंत सोडलं, हात केला आणि ते आले परत बेडरूममध्ये।

रोहिणीबाईंच्या बाजूला बसत रघुनाथरावांनी त्यांचा हात हातात घेत हलकेच थोपटला। त्या मूक दिलाशावर रोहिणीबाईंना पुढे चार एक तास शांत झोप लागली होती। रघुनाथरावांनी मात्र तळमळतच संपवली होती रात्र। सकाळी रोहिणीबाईंना जाग आली ती स्वयंपाक खोलीतून ऐकू येणाऱ्या खुडबुडीनेच। रघुनाथरावांना हाक मारतच एकीकडे त्या हळूहळू उठून बसल्या, उभ्या राहिल्या, पण चालताच येईना त्यांना, अगदी भिंतीला धरूनही त्या पुन्हा पलंगावर बसल्या। त्यांच्यापाशी येऊन उभ्या राहिलेल्या रघुनाथरावांनी त्यांच्याकडे बघितलं। रोहिणीबाईंच्या कपाळावर हात फिरवून रघुनाथरावांनी पुन्हा एकदा मान हलवत दिलासा दिला त्यांना। रघुनाथरावांनी रोहिणीबाईंचा डावा हात आपल्या खांद्याभोवती टाकला आणि उठवलं त्यांनी रोहिणीबाईंना। कसंबसं चालत नाहीत बेसिनपाशी घेऊन गेले। रोहिणीबाईंना आपले हातही उचलता येणार तेव्हा रघुनाथरावांनी आपल्या उंजळीत पाणी घेत रोहिणीबाईंना चूळ भरवली, ब्रशवर टूथपेस्ट घेऊन त्यांचे दात घासले।

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 144-54 वर संपर्क साधा.
1: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगतेय सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
2: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
3: जानते हो, बेल्जियम या ग्रीस की कुल आबादी भी इतनी नहीं है, जिससे ज्यादा महिलाएं हमारे देश में लखपति दीदी बनी हैं. 3 करोड़ से अधिक महिलाएं लखपति दीदी बनकर बनी हैं परिवार और देश का आर्थिक आधार.
4: लखपति दीदी बनाने का ये अभियान आने वाली पीढ़ियों को सशक्त करने का एक महाअभियान है.
3: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
5: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे. ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे. आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे.
4: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है.
5: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

0: तुम्हाला रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी. ही खूप मोठी संख्या आहे, नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे. भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे. आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे. यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता तर झालीच आहे, त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे.
1: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है. ये विलेज ड्रिवन, विमेन ड्रिवन मूवमेंट है.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
2: नमस्कार, मी स्वानंदी टिकेकर आणि तुम्ही ऐकत आहात 100.1 MHz FM गोल्ड. आनंदी रहा आणि हसत रहा.
3: मनस्पर्श हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा अर्ज मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला मी एक छानशी गोष्ट सांगतोय आणि गोष्टीत पुढे काय झालं ते आता सांगतो. रोहिणीबाईंना परधरत पुन्हा पलंगावर आणून बसवलं. रोहिणीबाईंसाठी चहा घेऊन आले रघुनाथराव. बशीत तो उतत फुंकर मारून त्यांनी तो पाजलाबाईंना. रोहिणीबाईंच्या डोळ्यातून अफार कौतुक दाटून आलं यजमानांबद्दल. रघुनाथराव कब्बशी घेऊन आत गेले आणि रोहिणीबाईंना पुन्हा खुडबुड ऐकू येऊ लागली. 10 मिनिटात रघुनाथराव बायकोसाठी पोहे घेऊन आले. स्वतःच्या हातांनी ते पोहे त्यांनी भरवले. लेकाला फोन करून सांगायला हवं असं रघुनाथराव बोलले रोहिणीबाईंजवळ. तर त्यांनी अडवट ठाम नकार दिला यजमानांना. म्हणाल्या, डॉक्टरलाही फोन करायची घाई करू नका. संध्या

काळपर्यंत बघू वाट, सांधे अवघडलेत होतील मोकळे. रघुनाथरावांनी मानेनेच दुजोरा देत विषय फार वाढवला नाही. लेख वेगळा झाल्याचं अजूनही पचवू शकल्या नव्हत्या रोहिणीबाई.

एका भांड्यात कोमट पाणी घेऊन आले रघुनाथराव रोहिणीबाईंना स्पंजिंग करण्यासाठी. इच्छ करत मोठ्यानं लाजल्या होत्या बाई. मग स्पंजिंग झाल्यावर रोहिणीबाईंना त्यांच्या आवडत्या सुमती क्षेत्र माडेंचं महाश्वेता देऊन रघुनाथराव पुन्हा स्वयंपाक खोलीत गेले. रोहिणीबाई पुस्तकात ज्या गुंतल्या होत्या त्या भानावर आल्या कुकरच्या शिट्टीनेच. त्यांनी घड्याळाकडे पाहिलं. बाई बाई, 12 वाजून गेले की? जेवणाचं बघायला हवं. पण हे काय करतायत आणि कुकर कोणी लावला? अहो ऐका जरा. रघुनाथराव आत आले. खांद्यावर फडकं टाकलेलं, नाकाला पीठ लागलेलं. यजमानांचा हा अवतार बघून रोहिणीबाईंना हसू आवरेना. कसं बसं ते हसू धावं त्यांनी सांगितलं. अहो मला धरून आत न्या, मी बघते स्वयंपाकाचं. आणि तुमचं काय चाललंय काय नेमकं? काय हा अवतार म्हणायचा? एवढं बोलून त्या पुन्हा खळखळून हसू लागल्या.

0: नमस्कार, मी सलील कुलकर्णी, ऐकत रहा FM गोल्ड।
1: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। गोष्टीत पुढे काय झालं ते सांगतो। रघुनाथ रावांनी उजव्या खांद्यावरचं फडकं अगदी ऐटीत डाव्या खांद्यावर टाकलं। मस्त तुपाच्या फोडणीची आमटी केली टोमॅटो घालून, वांग्याचं भरीत केलं दह्यातलं, जमतील तशा पोळ्या केल्या भूमितीतल्या सगळ्या आकाराच्या, आणि मस्त बासमती लावलाय। चार शिट्ट्या झाल्याच आहेत, आत्ता जरा वाफ निघाली की आणतो जेवण वाढून। रोहिणीबाईंच्या विस्फारल्या डोळ्यांना आणि आव असल्या तोंडाला फक्त हलकीशी मान हलवून ॲक्नॉलेज करत रघुनाथराव भरकन आताही गेले। 15-20 मिनिटातच ते आले मस्त वाढलेलं ताट घेऊन। पोळीचा तुकडा तोडत तो भरतात बुडवून त्यांनी रोहिणीबाईंच्या तोंडाशी नेला। रोहिणीबाई रघुनाथरावांचा हात अडवत बोलल्या, तुमच्या आधी कधीतरी लागलाय का जेवणाचा घास माझ्या तोंडी? तो घास आपल्या हातात घेत रोहिणीबाईंनी व्यवस्थित आपला हात उचलत तो रघुनाथरावांना भरवला आणि आ केला मग स्वतःच्या तोंडाचा। हिला हात कसा बरं उचलता आला एवढा, हे आश्चर्य डोळ्यात घेऊनच रघुनाथरावांनी रोहिणीबाईंना घास भरवला।
2: एकला जुरन साजरा मुखडा

यजमानांचं अगदीच आश्चर्यानं ग्रस्त चेहरा बघून रोहिणीबाईंना पुन्हा एकदा हसू फुटलं. आपले दोन्ही हात व्यवस्थित वर उचलत त्यांनी रघुनाथरावांच्या चेहऱ्यावरून हलकेसे फिरवले आणि आपल्या कपाळाच्या दोन्ही बाजूंना आणत कडाटकन बोटं मोडली. बोटांचा आवाज ऐकून आणिकच भांबवलेल्या रघुनाथरावांकडे बघत रोहिणीबाई बोलू लागल्या, काल मध्यरात्री बाथरूममध्ये पाण्यानं भरलेली बादली मीच जोरात पाडली आणि पाठोपाठ किंचाळली. तुम्ही येईपर्यंत दोन एक मिनिटं तरी जाणार हे माहीत होतं. मग तेवढ्या वेळेत बाथरूमच्या दाराशी जमिनीवर झोपले कणत भिवळत. तुम्ही काल आलात माझ्यापाशी त्या क्षणापासून ते आत्ताच्या क्षणापर्यंत तुम्ही माझ्याशी अक्षरशः स्वप्नवत वागलात. मला धरून उचलायचा प्रयत्न केलात. तुमच्याने झालं नाही तर तुमचा कमालीचा भिडस्तनी अबोल स्वभाव दूर सारत शेजारच्या तेजूला घेऊन आलात. मला खोक वगैरे तर पडली नाही ना हे बघायला माझ्या डोक्यामागे हात लावलात. इतर वेळी स्वतःच्या औषधांसाठीही माझ्यावर अवलंबून असलेल्या तुम्ही मला आपणहून गोळी दिलीत. नंतर मला थोपटतही होता तेही कळलं बरं. मला सकाळी चक्क माझे दात घासून दिलेत. म्हणजेच नुकतंच लग्न झालेल्या लागलेल्यांनी एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेल्यांनी हे करायची घाण वाटेल, पण तुम्ही मनापासून केलं ते. मला चहा भाजलात, फुंकरीनं तो गार करत पोहे करून भरवलेत मला, आणि आता हा इतका केलेला स्वयंपाक. मी खरंच उंच उंच विहरते हो आकाशात.

पुढे बोलले, तुमच्या स्वभावानुसार तुम्ही मला विचारणार नाही की हे सगळं मी का केलं, पण मीच सांगते ऐका, दाखवून द्यायचं होतं मला आपल्या एकुलत्या एक लेकाला. मागल्या आठवड्यात फोन करून ओरडायला लागला मला, तू खाली उतरतेस, बाहेरून कळलं मला, लोक काय म्हणतील मला, दिवस किती वाईट आहेत, अंतरुणाला खिळलीस तर कोण करणार तुझं, आणि काही बरं वाईट झालं तुझं तर बाबांचं कोण करणार. आयुष्यात कधी एक ग्लास इकडचं तिकडे केलं नाही त्या माणसानं, आयुष्यभर तुझ्याशिवाय पान हल्लं नाही त्यांचं, कशाला फुकट उतरायचं खाली, वगैरे बोलला होतो. जसे काय आईबाप हायवेवरच जगतात याचे, 2 महिन्यांपासून एकदाही आलं नाही बघायला आपल्याला, घरी तर नाहीच, निदान बिल्डिंग खाली येऊन हाक तर मारायचीस.

चार चार दिवस हा फोन नाही करत, मग बाहेरूनच कळणार ना याला आपल्याबद्दल, आणि वर काळजी, लोक याला काय म्हणतील, त्याची काय फायदा याचा, आपल्यापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर राहून। म्हणूनच मी हे सगळं नाटक केलं। नाही, मला तुमच्याबद्दल असलेली खात्री कन्फर्म करायला, मी त्याला तुमच्याबद्दल नसलेली खात्री इन्फॉर्म करायला, त्याला दाखवून द्यायला की बघ मी अंतरुणावर खिळले तर माझा नवरा माझं सगळं करायला समर्थ आहे आणि स्वतःचंही करायला खंबीर आहे माझा नवरा। जर का मी उद्या गेले तर तुझ्यावर नाही पडणार काही।

0: एके काळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
1: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार।
0: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते। आणि हुकुम सिंग ही
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर। हर घर सूर्यघर।
3: आपको पता है जो सपना कुछ विकसित देशों की बेटियां भी नहीं देख सकती हैं, वो सपना भारत की बेटियां साकार कर रही हैं। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ से लेकर के सेना में स्थायी कमीशन तक, ड्रोन से लेकर फाइटर जेट्स उड़ाने तक, भारत की बेटियां नामुमकिन को मुमकिन कर रही हैं।
4: हमारी माँ बहनों का गर्व, उनका योगदान, उनका सामर्थ्य आज देश अनुभव कर रहा है।
3: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
5: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे। ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे।
4: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर।
5: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची।
6: जुनी नवी गाणी, माहिती, मनोरंजनाचा खजिना म्हणजे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।
7: मनस्पृशी हा कार्यक्रम सुरे रसिक हो आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। रोहिणीबाई सांगत होते आणि रघुनाथराव फक्त ऐकत होते। बरं, हे एक कारण झालंच, पण तुम्हाला माहिती आहे का की काल रात्रीपासून आत्तापर्यंत किती स्पर्श केले तुम्ही मला, जे फार मागे आयुष्याच्या कुठल्याशा टप्प्यावर विसरून आलो होतो आपण। एकमेकांसोबत 24 तास राहायचं एकाही स्पर्शाशिवाय, का म्हणू, वय झालं आत्ता म्हणून, हाईट, याला काय अर्थ आहे। पण हा मात्र अनपेक्षित धनलाभच होता माझ्यासाठी, बरं का। ते राशी भविष्यात सांगतात ना तसं, हे बोलून रोहिणीबाईंनी चक्क डोळा मारला रघुनाथरावांना आणि रघुनाथरावांनी एक हात मारला आपल्या कपाळावर, तर एका हाताने मारली टपली रोहिणीबाईंना। दोघांचंही खळाळतं हसू सांडू लागलं। मग दोघांच्याही भरून आलेल्या डोळ्यातून जसं ऊन पाऊस एकत्रच आलेलं श्रावणातलं।

रसिको असे रघुनाथराव आणि रोहिणीबाई आपल्याला दिसतात. आपलं दुःख न कुरवळता परिस्थितीला धीरानं सामना करणाऱ्या या चिरतरुण जोडप्याला सलाम. आता वेळ झाली मनस्पर्शी या कार्यक्रमात इथंच थांबण्याची. एक गाणं तुम्हाला ऐकवतो आणि गाण्यानंतर ठीक 11 वाजता युवातरंग या कार्यक्रमात आपली भेट होईलच. ऐकत राहा आणि ऐकवत राहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी.

नमस्कार मित्रांनो, न्यूज ऑन रेडिओ ॲपवर आणि 100.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची एफ एम गोल्ड वाहिनी आणि युवा तरंग या कार्यक्रमात तुमचा अर्ज मित्र गोपी भोसले तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. एक गाणं तुम्हाला ऐकवतो आणि गाण्यानंतर आज आपण लेखक अभिनेता कौस्तुभ दिवाण याच्याशी संवाद साधणार आहोत आणि तो स्टुडिओत आलेला आहे. गाणं ऐकूया आणि गाण्यानंतर आपण त्याच्याशी संवाद साधूया.

0: मित्रांनो, क्रिएटिव दिग्दर्शक, लेखक, अभिनेता, निवेदक असलेला कौस्तुभ दिवाण यांनी आजवर अनेक मराठी मालिकांचं, चित्रपटांचं लेखन केलंय. तसंच म्युझिक कॉन्सर्टसाठी कॉपी रायटर म्हणून सुद्धा काम केलंय. तसंच मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये अभिनय सुद्धा केलाय. नमस्कार कौस्तुभ, तुझं FM गोल्ड वाहिनीवर मनापासून स्वागत.
1: नमस्कार. नमस्कार गोपी. नमस्कार महाराष्ट्र.
0: तर तुझी ओळख करून देताना मी म्हणालो की तू क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहेस, लेखक आहेस, अभिनेता आहेस, निवेदक आहे, कॉपी रायटर आहेस. तर या सगळ्याची सुरुवात नेमकी कधी आणि कशी झाली?
1: सगळ्याची सुरुवात खूप लहानपणीच झाली होती.
0: हा,
1: शाळेतून 10वी पास झाल्यानंतर हे ठरवलं होतं की सायन्स किंवा कॉमर्स आपल्याला झेपणार नाहीये, आपल्याला कलाक्षेत्रातच काहीतरी करायचं आहे. हे ठरवूनच मग माटुंग्याच्या रामनारायण रुईया कॉलेजला ऍडमिशन घेतली. तिथे एकांकिकांमधून काम करायला सुरुवात केली. गंमत अशी की रुईयाची परंपरा नाटकाची खूप मोठी आहे, तर तिथे मराठी एकांकिकांमध्ये काम करणारी बरीच मंडळी ऑलरेडी होती, त्यामुळे मला कधी स्कोप मिळेल आणि कधी ब्रेक मिळेल हा मला थोडासा तिकडे डाऊटच होता. म्हणून मी जरा वेगळी वाट निवडली. मी मराठी एकांकिकांमध्ये सहभाग घ्यायचो तो फक्त बॅकस्टेज पुरता, आणि त्या व्यतिरिक्त भाषांमधली जी नाटकं होती, एकांकिका होत्या, खास करून संस्कृत, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये मी 4 वर्ष रुईयामध्ये भरपूर एकांकिका केल्या, भरपूर काम केलं. आणि त्याच्यानंतर कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर आपोआपच मला ब्रेक मिळत गेले एकामागून एक. आधी अभिनयाचं काम मिळालं, मग लेखनाचं मिळालं, आणि चालू राहिलं ते काम पुढे.
0: बर, म्हणजे तुझी सुरुवात अगदी शाळेपासून झाली असं तुझं म्हणणं आहे?
1: कॉलेजपासून.
0: आणि मला वाटतं जो त्या संस्कृत एकांकिकेचा उल्लेख केलास आणि युथ फेस्टिवलमध्ये गोल्ड मेडल मिळालं होतं तुला एकांकिकेसाठी.
1: हो, युथ फेस्टिवलमध्ये मला एकांकिकेतल्या अभिनयासाठी सुद्धा गोल्ड मेडल मिळालं होतं. आणि माझ्या कॉलेजचा मी कंटिंजंट लीडर होतो. सगळ्या कॉलेजच्या कंटिंजंट लीडरची एक मिस्टर युनिव्हर्सिटी पेजंट असते. तर माझ्या कॉलेजतर्फे मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या कॉलेजतर्फे मी पहिला मिस्टर युनिव्हर्सिटी विनर होतो त्या वर्षी.
0: अरे वा. आणि मला वाटतं इप्टामध्येही तुला हिंदी एकांकिकेसाठी बक्षीस मिळालं होतं.
1: हो, इप्टा ही खूप गाजलेली एकांकिका स्पर्धा हिंदी रंगमंचावरची. तिथे विजयदळवींची एक मूळ एकांकिका आहे मयत नावाची, जी मराठीतूनही सादर झाली, जी हिंदीतूनही सादर झाली. त्याचं अडॅप्टेशन आम्ही केलेलं होतं. त्या एकांकिकेवर आधारित एक एकांकिका आम्ही रचलेली होती. तर त्या आधारित एकांकिकेच्या संहितेसाठी मला के अब्बास ट्रॉफी फॉर बेस्ट स्क्रिप्ट मिळालं होतं. ही खास करून उल्लेख करण्यासारखी गोष्ट एवढ्यासाठी आहे की अडॅप्टेड कुठल्याही संहितेसाठी शक्यतो असं बक्षिसासाठी कन्सिडर केलं जात नाही. पण त्यावर्षी ते छान काय म्हणतात भट्टी जुळून आली होती आमची छानपैकी. ती म्हणजे स्क्रिप्टपासून परफॉर्मन्सपर्यंत सगळंच खूप कमाल व्हायचं.
0: ते दिवस आज आठवले का?
1: ते कायमच आठवत असतात, कायम आठवत असतात.
0: एकांकिका म्हटलं की आपण परफॉर्मन्स करायचो अगदी एनर्जीने लावून, आणि मग बक्षिसाची वाट बघायचो, आणि जेव्हा आपलं नाव अनाऊन्स केलं जायचं तेव्हा एक गलका सगळ्यांचा उडायचा व्हायचा.
1: खास करून आज या आकाशवाणीच्या केंद्रावर येत असताना सगळे युनिव्हर्सिटीच्या युथ फेस्टिवलचे दिवस आठवले, कारण मागच्याच गल्लीमध्ये ते केंद्र आहे जिथे स्पर्धा भरवल्या जायच्या. तिथे तर आम्ही किती म्हणजे अख्खा पावसाळा तिथेच निघायचा ऑलमोस्ट.
0: क्लब हाऊसला.
1: येस, क्लब हाऊसला. सो तो सगळा नॉस्टॅल्जी आज असा छान मजा येते.
0: आणि मला वाटतं पुढे मग तू लेखनाकडे वळलास, आणि मालिका लेखन करत असताना तू वेगवेगळ्या प्रकारच्या मालिकांचं लेखन केलं. म्हणजे लक्ष या मालिकेचा उल्लेख केला तर ती क्राईम स्टोरीज होती किंवा त्या पठडीची मालिका होती. काही कौटुंबिक मालिका तू लिहिल्यास, विनोदी लिहिल्यास, आणि त्यातही पुन्हा ग्रामीण बाज, शहरी बाज असंही थोडंसं वेगळे पण होतं. पण ह्या वेगवेगळ्या मालिकांचं लेखन करताना तुझा आवडता जॉनर कुठला आणि तुला काय जास्त आव्हानात्मक वाटलं?
1: मला आवडता जॉनर प्रत्येक असतो.
0: बर,
1: कारण प्रत्येक जॉनर आव्हानात्मक असतो आणि आव्हानच आवडतं.

0: मला
1: म्हणजे जिथे चॅलेंज मिळेल तिथेच जास्तीत जास्त घुसून काम करायला मला आवडतं. आणि लेखक म्हणून काम करत असताना नवीन नवीन पात्रांची सायकोलॉजी ती प्रेक्षकांपर्यंत पोचवणं, ती पोचवत असलेल्या नटाचा स्वभाव आणि त्याची पर्सनॅलिटी अडॅप्ट करण्याजोगं एक फ्लेक्झिबल स्क्रिप्ट तयार करून देणं, हे सगळं खूप चॅलेंजिंग असतं आणि ते खूप मजा येते करायला.
2: आणि असं कधी झालं का की एकाच वेळी तू वेगवेगळ्या जॉनरच्या मालिका लिहित होतास, असं कधी झालं या करिअरच्या टप्प्यावर कधी?
1: हो हो, म्हणजे लिहित कशाला, एक दोन मालिका मी लिहित होतो, दोन मालिकांचे संवाद, दोन्हीची पठडी वेगळी होती आणि तिसऱ्या मालिकेमध्ये मी कामही करतो, ती तिसऱ्याची पठडी वेगळी होती आणि चौथा जो लक्ष्यचा उल्लेख केलास तू आता, तर लक्ष्यमध्ये अधूनमधून ती एपिसोडिक असायची ना गोष्ट त्याची, त्यामुळे तिथेही असायचं येणं जाणं माझं सतत, त्यामुळे भरपूर मजा येत होती त्यावेळेला काम करताना, आजही येते.
2: यस, बरं कौस्तुभ, आता कुठे आपल्या गप्पांना सुरुवात झालेली आहे, गाणं ऐकूया आणि गाण्यानंतर आपला संवाद असाच सुरू राहील.
1: हो नक्की.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1

0: 4454 वर संपर्क साधा।
1: आपको पता है जो सपना कुछ विकसित देशों की बेटियां भी नहीं देख सकती हैं, वो सपना भारत की बेटियां साकार कर रही हैं। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ से लेकर के सेना में स्थायी कमीशन तक, ड्रोन से लेकर फाइटर जेट्स उड़ाने तक, भारत की बेटियां नामुमकिन को मुमकिन कर रही हैं।
2: हमारी माँ बहनों का गर्व, उनका योगदान, उनका सामर्थ्य आज देश अनुभव कर रहा है।
1: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
3: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे। ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे। सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळण वळणाची जोडणी मिळाली आहे। आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे।
2: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है।
3: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची।
4: ऐका दाजीबा। नमस्कार, मी वैशाली सामंत आणि तुम्ही ऐकत आहात FM गोल्ड।
5: मित्रांनो, युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे। तुमचा रजे मित्र गोपी भोसले तर आहेच आणि लेखक अभिनेता कौस्तुभ दिवाण सुद्धा आज आपल्या बरोबर आहे। आज 14 जून आहे आणि जागतिक रक्तदाता दिन आहे। कौस्तुभ, तू तुझ्या 18व्या वाढदिवशी पहिल्यांदा रक्तदान केलंस, तो अनुभव कसा होता?
6: माझ्या वडिलांनी मला रक्तदानाची सवय लावली। माझ्या 18व्या वाढदिवशी ते स्वतःहून मला घेऊन गेले रक्तपेढीवरती आणि त्यांनी सांगितलं की ही एक सवय आज आपण लावतोय, ती आयुष्यभर सांभाळ। आणि ती मी निश्चित आत्तापर्यंत मनापासून सांभाळलेली आहे। आणि आता इतकं छान वाटतं दरवेळेला रक्तदान करताना की त्यासाठी कुणी इतरांनी येऊन सांगायची किंवा कुणी इतरांनी प्रेरणा द्यायची गरज नाही वाटत। दरवेळी 3 महिन्यानंतर स्वतःहूनच जाणवतं की येस, आपली डेट ड्यू आहे आता डोनेशनची। सो जेव्हा किंवा माझं रक्तदानाची तारीख जवळ आली असते त्याच्या मागे पुढे मी आठवड्याभर वाट बघतो। जनरली आता झालं असं की मुंबई आणि परिसरातल्या ऑलमोस्ट बऱ्याचशा ब्लड बँक्समध्ये माझा नंबर आहे रजिस्टर्ड, त्यामुळे तिथे कुठे गरज पडली तर मला कॉल्स येतात। जरी इमर्जन्सी असेल तर मी स्वतःहून जाऊन पटकन तिकडे डोनेट करतो। आणि जर कुठे इमर्जन्सी नसेल, सुदैवानं कुणाला जर गरज नसेल त्या वेळेला, तर मी व्हॉलंटरी डोनेशन नक्कीच स्वतःहून जाऊन करतो। आणि दर 3 महिन्यांनी, शक्यतो दर 3 महिन्याचा हा शिरस्ता मी पाळण्याचा प्रयत्न करतो। कधीकधी काही दौरे असतात, कामामध्ये बिझी असतो, कधी काही औषधोपचार चालू असतात, त्यावेळेला कदाचित राहून जातं, अधूनमधून कधीतरी राहून गेलं आहे। पण नक्की एक गोष्ट मी अभिमानाने सांगेन की वयाच्या 18व्या वर्षापासून आत्तापर्यंत मी 50 पेक्षा जास्त वेळा निश्चित रक्तदान केलेलं आहे।
5: वा, आणि खूप चांगलं काम करतोस तू कौस्तुभ। म्हणजे तुझ्या बिझी शेड्यूलमधून तू राखून ठेवतोस वेळ आणि ते आठवणीने प्रत्येक वेळी तू रक्तदान करतोस। आणि रक्तदानाविषयी ना बरेचसे गैरसमज पण आहेत आणि लोक घाबरतात कधी कधी, ज्यांना माहिती नसतं त्यांना काय सांगशील तू?
6: घाबरण्यासारखं काहीच नाही आहे रक्तदानामध्ये। उलट रक्तदान केल्यानंतर स्वतःला जो एक वेगळा कॉन्फिडन्स मिळतो ना, खरंच त्याचं वर्णनच नाही करता येणार। कारण आपण आपल्या शरीरातली, आपल्या आंतरिक आत्म्यातली एक शक्ती आपण दुसऱ्यासोबत शेअर करतोय आणि आपण अक्षरशः जीवदान देण्याचं काम करतो, रक्तदान करतो त्यावेळेला। आणि माझा स्वतःचा अनुभव हा आहे की रक्तदानाची सवय असली की आपण स्वतःच्या स्वास्थ्याकडे सुद्धा जरा जास्त लक्ष देतो, आपण जबाबदारीने वागतो। आणि आता आज निमित्त आहे की मी माईक समोर बसलोय आणि मी म्हणजे मी या विषयी बोलतोय, पण मी एकटा नाहीये। माझ्या इंडस्ट्रीमधलेच म्हणजे मनोरंजन क्षेत्रातले असंख्य लोक आहेत, असंख्य मित्रमैत्रिणी आहेत माझे जे रेग्युलरली ब्लड डोनेट करतात, बाकीच्याही क्षेत्रातले आहेत जे रेग्युलरली ब्लड डोनेट करतात, त्यासाठी स्वतःची काळजी घेतात आणि ती शिस्त स्वतःला लागते त्यामुळे। आणि खूप खूप छान वाटतं रक्तदान केल्यानंतर।
5: अगदी खरं। आणि नियमित रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना स्वतःसाठी किंवा इतर कोणासाठी, म्हणजे नातेवाईक असतील, मित्र मंडळींसाठी रक्ताची कधी गरज भासली तर काही मदत मिळते का?
6: अवश्य मिळते, अवश्य मिळते. म्हणजे आपण जिथे ज्या रक्तपेढीवरती स्वतः रक्तदान केलेलं असतं,

0: तिथे आपल्याला आपल्यासाठी कार्ड मिळतंच. ज्या वेळेला जर आपल्याला वैयक्तिकरित्या गरज पडली किंवा आपल्या आप्तेष्टांना गरज पडली तर ते ट्रेड करून आपल्याला रक्त घेता येतं. शिवाय कॉन्टॅक्ट बिल्ड होत जातात. एक ॲप आहे फ्रेंड्स ब्लड डोनेशन नावाचं एक ॲप आहे. मी त्याचे डिटेल्स माझ्या सोशल मीडिया हँडल्सवरती रेग्युलरली शेअर करत असतो. प्रेक्षकांनी नक्की ती फॉलो करून ते ॲप निश्चित डाउनलोड करून ठेवा, कारण त्या ॲपमध्ये अनेक देशांचा डेटा आहे.
1: अच्छा.
0: अनेक देशांचा, भारत देशामधल्या सुद्धा सगळ्या राज्यांमधल्या सगळ्या युनियन टेरिटरीजमधल्या सगळ्या शहरांपासून गावापर्यंत कुठे कुठे ब्लड डोनेशनच्या बँक्स आहेत, म्हणजे रक्तपेढ्या कुठे कुठे आहेत, प्रत्येक एरियामधले रजिस्टर्ड रक्तदाते कोणकोण आहेत, त्यांचे पर्सनल कॉन्टॅक्ट्स तिथे अवेलेबल आहेत. तर तिथूनही बऱ्याच वेळेला मला कॉन्टॅक्ट केला जात असतो. मला कोणी चौकशी केली तर मी त्याचा रेफरन्स देत असतो. आणि ह्याच्यातून जे नेटवर्क बिल्ड होतं त्या नेटवर्कमधूनच आपल्याला जास्तीत जास्त गरजेच्या वेळेला मदत मिळते. आणि एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की रक्तदान म्हटल्यानंतर आपण फक्त ब्लड पुरताच विचार करतो, पण ब्लड सोबतच प्लेटलेट्स हा सुद्धा त्याचा एक महत्त्वाचा अंश असतो. सो ब्लड आणि प्लेटलेट्स दोन्हीही डोनेट करणं हे आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये नवीन रक्तपेशी तयार होणं आणि स्वतःची बॉडी डिटॉक्स होणं, स्वतःची इम्युनिटी बिल्ड होणं आणि ती उत्तम प्रकारे वाढणं यासाठी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मदतगार ठरतं. त्यामुळे माझं सगळ्या रसिक प्रेक्षकांना, रसिक श्रोत्यांना खूप मनापासून आवाहन आहे की अवश्य अवश्य रक्तदान करा. त्यानं तुमची स्वतःची तब्येत तर नक्की सुधारेल, तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला शिकाल, शिवाय ज्यांना गरज असेल त्यांनाही मदत होईल.
1: अगदी आज जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्तानं कौस्तुभ तू छान आवाहन केलेलं आहेस. आणि मला वाटतं श्रोते नियमितपणे काही, म्हणजे बरीच मंडळी हे स्वतःहून रक्तदान करत असतात, पण आज आपण ह्या दिवसाचं औचित्य हेच असतं की जनजागृती व्हावी आणि त्याचा प्रसार व्हावा. गैरसमज असतील तर ते दूर व्हावेत आणि जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
0: अगदी, म्हणजे मला वाटतं की आज कलाकार म्हणून इथे मुलाखत देण्यापेक्षा रक्तदाता म्हणून मुलाखत देणं हे मला जास्त आनंदाचं आहे.
1: अरे वा. बरं कौस्तुभ, आता एक गाणं ऐकूया आणि गाण्यानंतर आपला संवाद असाच सुरू राहील.
0: हो.

0: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: जानते हैं वियतनाम देश की जनसंख्या कितनी होगी? यही कोई 10 करोड़. इससे भी ज्यादा घरों में हम उज्ज्वला गैस पहुंचा चुके हैं पिछले 12 सालों में. सोचो, जब करीब 11 करोड़ रसोई से लकड़ी का धुआं छटा होगा तब कितना कष्ट घटा होगा.
3: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अब सामाजिक परिवर्तन के माध्यम से देश के सतत विकास का एक बहुत बड़ा स्रोत बन चुकी है.
2: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
4: रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी. ही खूप मोठी संख्या आहे, नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे. भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे. आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे. यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता तर झालीच आहे, त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे.
3: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है. ये विलेज ड्रिवन, विमेन ड्रिवन मूवमेंट है.
4: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
5: नमस्कार, मी केदार शिंदे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. जुन्या आठवणी आणि नवी जुनी गाणी, नक्की आनंद घ्या. ऐकत रहा FM गोल्ड.
6: कौस्तुभ, मगाशी आपण रक्तदानाविषयी बोलत होतो आणि श्रोत्यांचा दूरध्वनी सुद्धा आला आणि त्यांनी मला एक प्रश्न विचारला की वयाची अट काय असते का रक्तदान करताना? कुठल्या वयाची व्यक्ती रक्तदान करू शकते?
7: 18 वर्षापासून पुढे.
6: आणि कमाल वय किती? 50-55?
7: कमाल वय 50-55 असावं. पण खरं सांगायचं तर कमाल वयाची मर्यादा नाही आहे. तुमची हेल्थ जोपर्यंत उत्तम आहे आणि तुमचे जर हेल्थ पॅरामीटर्स, जे तुमचा फिटनेस उत्तम असेल, तर तुम्ही जेवढं शक्य तोपर्यंत रक्तदान करू शकता. म्हणजे आता वयानुसार कधी कधी काय होतं, वयानुसार हार्ट अटॅक सुरू व्हायला लागतात, ब्लड सेल्स म्हणजे रेड ब्लड सेल्स कमी होतात, शुगर वाढते, असे त्रास सुरू झाल्यानंतर मग ते प्रमाण ऑब्व्हियसली कमी होत जातं. पण जे ज्येष्ठ नागरिक आज फिट अँड फाईन आहेत ते सुद्धा रेग्युलरली रक्तदान करतातच.
6: आणि मला वाटतं जेव्हा आपण रक्तदान करायला जातो तेव्हा जे कोणी वैद्यकीय प्रतिनिधी असतात ते मला वाटतं टेस्ट करून किंवा काही गोष्टींची खातरजमा करूनच ही व्यक्ती रक्तदान करू शकते की नाही हे ठरवत असावेत.
7: येस, बरोबर आहे. सगळ्यात आधी वजन तपासलं जातं, योग्य वजन आहे ना ते तपासलं जातं, हिमोग्लोबिन लेवल चेक केली जाते जी सगळ्यात महत्वाची असते, त्यानंतर रक्तगट तपासला जातो, त्याचबरोबर ब्लड प्रेशर, रक्तदाब तपासला जातो. त्या मोमेंटला रक्तदान करण्यासाठी ते शरीर तेवढं निरोगी आहे का एक्झॅक्ट त्या क्षणाला, त्याचबरोबर एक प्रॉपर फॉर्म आपल्याला भरून द्यावा लागतो ज्याच्यामध्ये आपली माहिती द्यावी लागते की गेल्या काही दिवसांमध्ये आपण कुठल्याही प्रकारचा औषध उपचार घेतलाय का, इंजेक्शन घेतली आहेत का, टॅटू केलंय का, कुठल्याही प्रकारचं पिअर्सिंग, मग ते टॅटू असू दे किंवा कान टोचण्यासारखे पिअर्सिंग असू दे, म्हणजे दागिन्यांसाठीचं पिअर्सिंग असू देत, किंवा डेंटल ट्रीटमेंट असते, दंतचिकित्सा, तशा प्रकारचं कुठलं काही केलेलं आहे का, कुठल्याही प्रकारची पेन किलर्स किंवा अँटीबायोटिक्स किंवा स्टिरॉइड्स हे सगळं घेतलेलं आहे का, कुठल्याही प्रमाणात घेतलेलं आहे का, तर तिथे ती माहिती आपण प्रांजळपणे खरी द्यावी. कारण ते रक्त कुठल्या पेशंटला जातंय याची आपल्याला कल्पना नसते. आणि कदाचित जर आपण योग्य माहिती दिली आणि रक्त हेल्दी सुद्धा असेल पण एखादं पॅरामीटर त्यातलं कमी जास्त असेल थोडं, तर कदाचित म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर थॅलसायमिया नावाचा एक विकार आहे की ज्याच्यामध्ये रक्ताची निर्मितीच कमी होते शरीरामध्ये, तर अशा पेशंट्सना सुद्धा डोनेट केलेलंच ब्लड दिलं जातं. तर त्यांना किंवा काही स्पेशल केसेस अशा असतात की ज्यांना अत्यंत निरोगी रक्ताची गरज असते. त्याच्यामध्ये थोडं सुद्धा कमी जास्त झालेलं नाही चालू शकत. पण कधी कधी एखादी सुदृढ व्यक्ती असते जिचा अपघात झालाय आणि त्या मुवमेंट पुरतं ऑपरेशन चालू असताना रक्ताची गरज आहे, तर त्यावेळेला कदाचित एखादं पॅरामीटर कदाचित 19-20. मी असं अजिबात मी हे क्लेम नाही करत की चालू शकतं, कारण एकतर माझा त्याच्यावरती अधिकार नाही, मी काही वैद्यकीय क्षेत्रातला माणूस नाही. पण आपण रक्तदान करत असतानाही आपण खात्री बाळगावी की आपण सगळी माहिती खरी खरी द्यायला हवी, कारण रक्त कुणाकडे जात आहे आणि कुठल्या रिसिव्हरकडे जात आहे याची आपल्याला कल्पना नसते. आणि आपण फक्त रक्तदान करायच्या नोबल कॉजनं आपण पुढाकार घ्यायचा आणि ते कुठलं तरी पुण्य कमवण्यासाठी आपण
6: जाऊन
7: इमोशनल याच्यामध्ये फ्लो मध्ये जाण्यापेक्षा आपण कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी आपण जे काम करतोय तर तिथे आपण सगळं जी काही आपली माहिती आहे ती खरी खरी द्यायला हवी.
6: जबाबदारीने
7: अगदीच पूर्ण खूप खूप जास्त जबाबदारीचं काम आहे हे. त्याच्यासाठी धूम्रपान किंवा मद्यपानाची सुद्धा ज्यांना सवय असते त्यांच्यासाठी सुद्धा काही स्ट्रिक्ट गाईडलाईन्स आहेत, त्या सुद्धा तुम्ही वेबसाईटवरती जाऊन किंवा तुमच्या डॉक्टर्सना कन्सल्ट करून त्याची माहिती करून घेऊ शकता. म्हणून मी आता या गोष्टी मला माहिती असून सुद्धा मी सांगत नाही, कारण का त्याच्यावरून गैरसमज खूप होऊ शकतात.
6: बरोबर.
7: तर ती माहिती प्रत्येकानं योग्य सोर्स कडून रेक्टिफाय करून घेणं गरजेचं असतं. पण अगदी बेसिक सांगायचं म्हटलं, जर तुम्ही निर्व्यसनी निरोगी व्यक्ती असाल तर निदान तुम्ही जेव्हा रक्तदान करायला जाताय तेव्हा तुमचा सकाळचा नाश्ता किंवा दुपारचं जेवण एक ऍटलिस्ट 2 तास आधी व्यवस्थित पोटभर झालेलं असलं पाहिजे. तुम्हाला थकवा असता कामाने रात्री व्यवस्थित झोप झालेली असली पाहिजे. गेल्या काही तासांमध्ये जे फॉर्ममध्ये दिलेले असतात पॅरामीटर्स त्यानुसार तुम्ही कुठल्याही औषधाचं किंवा इतर कुठल्या घटकांचं सेवन केलेलं नसावं असे अनेक घटक असतात. तर रक्तदान करताना या गोष्टींची आधी पडताळणी करून घ्यावी स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठी, जेणेकरून स्वतःलाही त्रास होऊ नये आणि इतरांनाही त्रास होऊ नये.
6: अगदी खरे. आणि ही महत्वाची माहिती आपण आणि तू म्हणालास तसं खरी खरी माहिती जे काय वैद्यकीय प्रतिनिधी असतील किंवा डॉक्टर असतील यांना द्यायला हवी. आणि मगाशी तू एका ऍपचा सुद्धा उल्लेख केला होतास, मला वाटतं त्याचे डिटेल्स दिले तर काही श्रोत्यांना ते हवेत.
7: येस, जे ऍप मी रेफर करतो ती ऍक्च्युली वेबसाईट आहे friends2support.org. फ्रेंड्स हा शब्द टू न्यूमेरिकल म्हणजे आकड्यामधला टू, इंग्रजीतला टू, friends2support.org हीच वेबसाईट आहे, हेच त्यांचं ॲपही आहे. हे माझ्या माहितीतलं आहे, कदाचित आणखी इतरही ॲप्स असतील अशा प्रकारची, कारण आज बऱ्याच कम्युनिटी वेलफेअरसाठी खूप ठिकाणी काम चालू असतं. सो अशी ॲप्स आणखीन डेव्हलप होतही असतील. अनेक समाजसेवी संस्था आहेत, रोटरी क्लबसारख्या, लायन्स क्लबसारख्या, इनरव्हीलसारख्या, ज्यासुद्धा रेग्युलरली ब्लड डोनेशन कॅम्प्स आयोजित करत असतात. आपल्या एरियामध्ये आपल्याकडचे राजकारणी मंडळी सुद्धा, नगरसेवक असतील, आमदार असतील, त्यांच्या त्यांच्या काही ना काहीतरी ओकेजननुसार आयोजित करत असतात. एक छानशी गोष्ट मला सांगावीशी वाटते की मध्यंतरी मी एक मालिका करत होतो, त्या मालिकेचं आमचं शूटिंग होतं नाशिकला आणि त्या मालिकेचं आमचे 300 भाग पूर्ण झाले होते. आय गेस 1 वर्ष त्या मालिकेला पूर्ण झालं. तर सेलिब्रेट कसं करायचं असा विचार जेव्हा आमच्या मनात आला त्यावेळेला आमचा दिग्दर्शक अवधूप पुरोहित यानं, तोही रेग्युलर डोनर आहे, तर त्यांना पुढाकार घेऊन नाशिकमध्ये आमच्या अख्ख्या युनिटसाठी ब्लड डोनेशन कॅम्प लावला आणि आमच्या अख्ख्या युनिटपैकी म्हणजे जवळजवळ 90% लोकांनी तरी आमच्या युनिटपैकी 90% सदस्यांनी त्या दिवशी ब्लड डोनेट केलं आणि बरेच जण असे होते की ज्यांनी पहिल्यांदा आयुष्यात ब्लड डोनेट केलं होतं आणि ते त्यानंतर रेग्युलरली करतायत आता.
6: मला वाटतं कुठलीही गोष्ट अशा प्रकारे साजरा करण्याची खरंच खूप छान, म्हणजे तू जसा उल्लेख केलास ना की तुझा 18वा वाढदिवस होता आणि 18व्या वाढदिवशी काय ना बाकी मला काही कोणाबद्दल काही बोलायचं नाही, पण इतर पद्धतीने म्हणजे केक कापून किंवा पार्ट्या करून असा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा की तू रक्तदान करून तो वाढदिवस साजरा केलास. आणि 18व्या वर्षी काय होतं ना की आपल्याला एकतर मतदानाचा अधिकार मिळतो.
7: हो
6: पण आपण अधिकार हक्क यावरती फार ताबाताबाने बोलतो आणि आपले अधिकार कोणी असं दाबण्याचा प्रयत्न केला तर आपण उफाळून उठतो,
7: पण त्यासोबत आपले कर्तव्य सुद्धा आहे
6: लक्षात ठेवायला हवेत. आणि मला वाटतं रक्तदान करणं हे तर श्रेष्ठदान म्हणतोच पण आपलं कर्तव्य सुद्धा आहे.
7: अगदी.
6: आज या निमित्तानं या
7: माझं तर म्हणणं आहे की करा ना, ज्याला ज्या पद्धतीने सेलिब्रेट करायचं त्या पद्धतीने करा, रक्तदान करा आणि नंतर दफन करा, काहीच हरकत नाही.
6: पण किती वेगळी आणि किती छान गोष्ट आहे ना की जसं तू मालिकेचा पण उल्लेख केलास की 300 एपिसोड पूर्ण झाले म्हणून त्यांनी एक कल्पना राबवली की चला आपण रक्तदान करूया अशा पद्धतीने साजरा करणं खरंच खूप छान वाटतंय. मला श्रोते सुद्धा जे ऐकत असतील त्यांना सुद्धा ही कल्पना आवडेल आणि ते पण अशा प्रकारचे वाढदिवस असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल सण समारंभ असेल किंवा काही असेल काही निमित्त असेल पण हे अशा प्रकारे साजरा करणं जे मला वाटतं हे स्वतःसाठी तर करतच आहोत आपण पण समाजासाठी आणि ज्यांना याची खरं तर गरज आहे कारण आपला एकतर भारत देश हा प्रचंड लोकसंख्येचा देश आहे रोज काही ना काही होत असतं आणि रक्ताची प्रचंड निकड आहे आणि एवढ्या लोकसंख्येच्या देशामध्ये एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये रक्ताची सुद्धा गरज प्रचंड प्रमाणात लागते आणि मला वाटतं कुठेतरी असं सगळ्यांनी पुढाकार घेतला तर आपण काहीतरी करू शकू किंवा ज्यांना गरज आहे रक्ताची त्या त्यांना ती गरज पूर्ण करण्याचा नक्की आपण संकल्प करूया या निमित्तानं.
7: नक्की. कसं आहे आता आम्ही इतकी कामं करत असतो वेगवेगळे नाटक मालिका भरपूर कामं चालू असतात प्रत्येक प्रत्येक कलाकृतीची एक वेगळी काहीतरी आठवण असते. सहसा सेटवरती घडलेले किस्से असतात किंवा कुणाला मिळालं यश असतं कुणाला मिळालेला एक कौतुकाची थाप असते पण ही जी मालिका होती आमची त्या तिथे आम्ही रक्तदानाचा संकल्प केल्यामुळे ती आठवण तर आयुष्यभर नक्की त्या मालिकेची वेगळी राहणार आहे त्यामुळे ती खास आठवण राहणार आहे.
6: खरंय खरंय. बरं तुझ्या सगळ्या टीमसाठी आणि तुला पण सगळ्यांच्याच वतीने सगळे श्रोते जे ऐकतात आहेत किंवा सगळे भारतीय किंवा जगातले जो कोणी नागरिक ऐकतोय त्याच्याकडून खरंच मनापासून धन्यवाद आणि जे रक्तदान करतात नियमितपणे त्यांचे मनापासून आभार. आणि एक गाणं आता ऐकूया आणि गाण्यानंतर आपण पुढे बोलूया.
7: हो अवश्य.

0: happening, asto sadamiyata dreaming.
1: नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड.
2: नमस्कार, मी विश्वजीत जोशी. आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणीच्या FM गोल्ड वाहिनीवर.
3: मित्रांनो, युवातरंग हा कार्यक्रम सुरू आहे. तुमचा आरजी मित्र गोपी भोसले तुमच्याबरोबर आहेच आणि आज आपल्या स्टुडिओत

0: आलेला आहे लेखक अभिनेता कौस्तुभ दिवाण. कौस्तुभ, तू कोडमंत्र नावाचं एक अप्रतिम नाटकामध्ये भूमिका केली आहेस आणि या नाटकाबद्दल आणि तुझ्या भूमिकेबद्दल ऐकायला आवडेल आम्हाला.
1: बापरे, खूपच कमी वेळात खूप जास्त बोलावं लागेल मला आता. कारण कोडमंत्र हा एक असा अनुभव होता की वन्स इन अ लाईफ टाईम. आजही आम्ही त्या युनिटमधले कोणीही मित्रमंडळी भेटलो, म्हणजे कलाकार असतील, म्हणजे रंगमंचावरचे कलाकार असतील किंवा रंगमंचामागे काम करणारे कलाकार असतील, कोणीही भेटलो की आम्ही कायम एकमेकांना जय हिंद म्हणूनच ग्रीट करतो. सगळ्या पहिली शिस्त तिथे ती लागलेली होती आणि मिलिटरी बॅकग्राऊंडची ती गोष्ट होती. मुळात ब्रॉडवेवरचं नाटक हे, अॅरन सॉर्किन लिखित अ फ्यू गुड मेन या नाटकाचं ते मराठी रूपांतर होतं. ते आधी गुजरातीमध्ये केलेलं होतं. स्नेहा देसाई या लेखिकेनं ते गुजरातीमध्ये भाषांतरित केलेलं होतं आणि राजेश जोशींनी ते गुजरातीत बसवलं. गुजराती रंगभूमीवरती ते खूप यशस्वी ठरलं. त्याच्यानंतर आम्ही मराठीमध्ये ते केलं, ज्याच्यामध्ये मुक्ता बर्वे, अजय पुरकर, विक्रम गायकवाड, उमेश जगताप, अतुल महाजन, मी, मिलिंद अधिकारी असे बरेच जण होतो आम्ही. आणि आमचं अख्खं युनिट साधारण एक 45 ते 50 जणांचं होतं. ॲट अ टाईम ऑन स्टेजवरतीच आम्ही 35 ते 40 कलाकार काही सीन्समध्ये असायचो आणि खूप मजा यायची ते करायला. आता त्या नाटकाच्या गोष्टीबद्दल किंवा तेव्हाच्या अनुभवांबद्दल असं थोडक्यात सांगणं खरंच अशक्य आहे. पण
0: भूमिकेबद्दल सांग.
1: एकतर माझी व्यावसायिक नाटकातली पहिली भूमिका होती ती. त्याच्यापूर्वी मी कॉलेजमध्ये ज्या एकांकिका केल्या होत्या तेवढंच रंगमंचावरती काम केलं होतं. त्याच्यानंतर कॅमेऱ्यासमोर काम सुरू झालं मालिकांमध्ये. जवळजवळ 5-7 वर्ष पुढची कॅमेऱ्यासमोर मालिका आणि चित्रपटांमध्येच काम करत होतो. आणि पहिलंच व्यावसायिक नाटक मिळालं ते अजयदादा, मुक्ता आणि बाकी या सगळ्या मंडळींसारखे म्हणजे कसरलेले कलाकार सगळे, त्यांच्यासोबत मला स्टेज शेअर करायला मिळालं, त्यांच्याकडून भरपूर शिकायला मिळालं. आणि प्रत्येक प्रयोग आमचा हा इतका गोळीबंद बसवलेलं नाटक होतं ते की तिथे चुकायला वावच नव्हता खरं तर. पण तरीही आपण म्हणतो प्रयोग हा प्रयोग म्हणतो कारण तो रोज नव्याने घडत असतो. तो प्रत्येक प्रयोगाला त्याच्यात काही ना काहीतरी नवीन गमती जमती घडत असायच्या. आम्ही सगळे त्याचं आवरून घेऊन पुढे ते नाटक चालू ठेवायचो आणि त्याचे जवळजवळ आम्ही 250 जास्त प्रयोग केले आणि खूप खूप सुंदर अनुभव होता त्या नाटकाचा. आणि तो एक वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स होता जो मी कधीच या काय पुढच्या 17 जन्मात सुद्धा विसरेन असं मला नाही वाटत.
0: खरं बरं, तू काही ऑडिओ बुकसाठीही व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम केलं आहेस, तर हा अनुभव कसा होता?
1: छान होता. ऑडिओ बुक्समध्ये आणखीन एक वेगळा अनुभव होता. याचं कारण इतर वेळी कसं नाटकात काम करताना किंवा काही ठिकाणी व्हॉइस ॲक्टिंग करताना, म्हणजे ॲनिमेशनसाठी सुद्धा जेव्हा व्हॉइस ॲक्टिंग केली जाते तेव्हा तोही अभिनयाचा भाग असतो. पण ऑडिओ बुक हा अभिवाचनाचा भाग असतो. म्हणजे मी बऱ्याचशा बुक समरीज, म्हणजे पुस्तकांचे सारांश, अनेक पुस्तकांचे सारांश मी माझ्या आवाजात रेकॉर्ड केले काही ॲप्ससाठी. काही ॲप्ससाठी मी काही पुस्तकं जशीच्या तशी अभिवाचन करून सादर केलेली आहेत. त्यामध्ये सांगायला मला आवडेल की एक आपले संत कवी रविदास, म्हणजे ज्यांना आपण रविदास सुद्धा म्हणतो, रोहिदास, रविदास, रविदास ही त्यांची सगळी अपभ्रंश झालेली नावं आहेत. तर त्यांच्या मैथिली भाषेतल्या दोह्यांचा संग्रह आहे.
0: अच्छा.
1: तो माझ्या आवाजात रेकॉर्ड झालेला आहे आणि ते खूप चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी. कारण संस्कृत एकांकिकांमध्ये काम केलेलं असल्यामुळे जर मला उद्या तुम्ही संस्कृत स्क्रिप्ट दिलं तर मी गडागडा वाचू शकेन. पण मैथिली भाषा ही मला कम्प्लिटली अनभिज्ञ होती. जेव्हा माझ्या समोर तो संग्रह आला त्यावेळेला खूपच अनभिज्ञ होतो आणि तेवढा वेळ नव्हता अभ्यास करून समजून उमजून ते रेकॉर्डिंग करणे इतका वेळ नव्हता. अचानकच माझ्याकडे ते प्रोजेक्ट आलं आणि म्हणाले की करणार, मी म्हटलं करणार, करूया. आणि अचानक स्टुडिओत गेलो आणि वाचायला सुरुवात केली तेव्हा पहिला एक तासभर तरी समजतच नव्हतं काय वाचतो ते. म्हणजे थोडा एक काय क्या कहना क्या चाहते हो असं मला स्वतःलाच झालं होतं. मग हळूहळू त्याचा अर्थ लागायला लागला आणि मग सुरुवातीला तो अर्थ लागल्यानंतर आणि त्यांचं जे काही म्हणणं होतं त्या दोह्यांमधलं, अहो तेच म्हटलंय आपल्या संतांनी मराठी साहित्यामध्ये सुद्धा, आपल्या अभंगांमध्ये सुद्धा तेच म्हटलेलं आहे ना. ही जेव्हा सिमिलॅरिटी मला सापडली, तो धागा जेव्हा गवसला, तेव्हा मला ते सगळं मर्म उलगडत गेलं आणि तेव्हा ते माझ्याकडून ते काम जरा व्यवस्थित पूर्ण झालं की निदान आता ऐकणाऱ्याला कहना क्या चाहते हो असं म्हणायची वेळ

0: येणार एवढं तरी मी कॉन्फिडेंट आहे की ते जे कोणी ऐकतील मैथिली जाणकार लोक सुद्धा जे ऐकतील त्यांना सुद्धा अरे कोण आणून बसवलाय एवढं वाटू नये एवढं तरी निदान माझ्याकडून काम त्या दिवशी घडलं एवढं मला माहिती आहे.
1: अरे वा बरं ना, तू आभाळ्याची माणसं हा पॉडकास्ट केलास
0: हो,
1: तर ही आभाळ्याची माणसं प्रत्यक्षात भेटल्यावर काय भावना मनात होत्या आणि एखादा अविस्मरणीय क्षण आठवतो आता?
0: आभाळ्याची माणसाचा प्रत्येक भाग अविस्मरणीय माझ्यासाठी. मुळात कसं आहे, मी आणि माझा मित्र आदित्य ओक, तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तो उत्तम हार्मोनियम वादक आहे, विख्यात संगीत संयोजक आहे. आमच्या दोघांच्या मनात ही कल्पना आली की आपण या एक पॉडकास्ट असा करावा की ज्याच्यामध्ये आपण अशा काही सेलिब्रिटीजना बोलवूया जे खरं तर सेलिब्रिटीज आहेत, त्यांचं खूप मोठं काम आहे, पण पटकन नाव घेतल्यानंतर ते लक्षात येत नाहीत. आता म्युझिक म्हटल्यानंतर तुला 10 नावं आठवतील, पण हे कदाचित 20-22 नाव असेल त्या यादीत, पण खरं त्यांचं काम बघितलं तर 10-12 तोडीच तोड आहे पहिल्या 10-12. सो अशा व्यक्तिमत्वांना आम्ही सोबत घेऊन ते पॉडकास्ट करण्याचा प्रयत्न केला एवढ्यासाठी की बाकीच्यांबद्दल आपल्याला माहिती असतेच, पण काही लोकांचं काम इतकं मोठं आहे पण त्याचं डॉक्युमेंटेशन नाही झालेलं दुर्दैवानं. त्यांनी कशाप्रकारे काम केलं, त्यांच्या कलानिर्मिती मागचा किंवा त्यांच्या सृजनात्मकतेच्या मागचा दृष्टिकोन काय होता, त्यांची प्रेरणा काय होती आणि त्यांची ती पूर्ण प्रक्रिया कोणत्या प्रकारची होती. काही ओल्ड स्कूल होते, काही न्यू स्कूल आहेत, काही मॉडर्न आहेत त्यातले, तर ह्या सगळ्यातून शिकण्यासारखं तर नक्कीच खूप होतं. पण आमचा मेन हेतू तोच होता आभाळ्याची माणसं हा पॉडकास्ट करण्यामागचा, माझा आणि आदित्याचा, की आज माझ्या पिढीला ही लोक माहिती आहेत कारण आम्ही या क्षेत्रात काम करतोय.
1: बरोबर.
0: बाहेरच्या पिढीला त्यांचा विसर पडत चाललाय, तो विसर पडता कामा नये. त्यांचं कार्य, त्यांची महती पोचली पाहिजे. आणि याही सगळ्याच्या पलीकडे जाऊन अगदी सामान्य माणूस म्हणून जेव्हा मी विचार करतो त्यावेळेला आज मी एक नागरिक म्हणून मी माझ्या पुढच्या पिढीसाठी काय ठेवलं रे. पुढच्या पिढीसाठी शुद्ध हवा नाहीये, शुद्ध पाणी नाहीये, निदान शुद्ध विचार सोडून जाऊ.
1: क्या बात
0: आहे. ते शुद्ध विचार ज्यांच्याकडून येत आहेत अशा आभाळाच्या माणसांना समोर आणण्याचं आम्ही फक्त निमित्त ठरलो.
1: साधारण किती एपिसोड केलेस तू? मला वाटतं बरेच.
0: आभाळ्याची माणसाचे आमचे 63-64 एपिसोड झाले, ज्यापैकी संगीत क्षेत्रातले जे कोणी व्यक्तिमत्व होती संगीत क्षेत्रातली ती सगळी म्हणजे त्यांच्या मुलाखती आदित्यने घेतलेल्या आहेत, आणि नाटक आणि सिनेमा रिलेटेड क्षेत्रातली जे कोणी व्यक्तिमत्व होती त्यांच्या मुलाखती मी घेतलेल्या आहेत. याच्या पलीकडेही म्हणजे फक्त नाटक आणि संगीत यापुरतंच मर्यादित न राहताही आम्ही काही मुलाखती घेतलेल्या आहेत. एक मल्ल आहेत एक नाशिकचे पैलवान गोरखनाथ बलकवडे म्हणून, आम्ही एक जी आता सिरियल सांगितली नाशिकला जी आम्ही शूट केली होती त्याचा विषयच कुस्ती हा होता, आणि कुस्तीचे सीन सगळे आम्ही त्यांच्या अकॅडमीमध्ये आणि त्यांच्या आखाड्यामध्ये शूट करायचो, तेव्हापासून त्यांचा आमचा ऋणानुबंध होता. तर कुस्ती या विषयावरती त्यांच्याबरोबर आम्ही गप्पा मारल्या. बरेच आहेत. बालनाट्य कशाप्रकारे आजच्या पालकांना मदतीचं ठरू शकतं, आजच्या न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये लहान मुलांच्या संगोपनामध्ये, आणि फक्त लहान मुलं म्हणजे न्यूक्लिअर फॅमिलीचाच प्रश्न नाही आहे, आज असंख्य मुलं अशी आहेत ज्यांना विशेष लक्ष देण्याची गरज आहे, काही स्पेशली एबल्ड चिल्ड्रन आहेत, त्यांच्या संगोपनामध्ये सुद्धा बालनाट्य जडणघडणीमध्ये कशाप्रकारे मदत करू शकतं अशा प्रकारचाही विषय आम्ही घेतलेला आहे. वेगळ्या वेगळ्या विषयांवरती म्हणजे कला म्हणजे फक्त कला आणि कलेचं सादरीकरण एवढं मर्यादित न ठेवता त्या कलेच्या प्रेरणेपासून ते व्यक्त होऊन त्या व्यक्त होण्याचा आस्वाद घेऊन त्याच्यातून पुढे आणखीन आपल्याला काही उत्कर्ष साधता येऊ शकतो इथपर्यंत आम्ही उहापोह करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे त्या अख्ख्या मालिकेमध्ये.
1: बाकी आता आगामी काही प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यावरती काम चालू आहे तुझं, म्हणजे लिखाण असेल किंवा अभिनय असेल किंवा इतर काही?
0: बरंच काम चालू आहे, आता फक्त प्रेक्षकांचा आशीर्वाद पाठीशी असावा.
1: आम्हाला लवकरच काही छान असं तुझ्या लेखणीतून उतरलेलं बघायला मिळेल.
0: नक्की नक्की अवश्य. लेखणी आणि लिखाण अभिनय
1: हे
0: सगळं कायम चालूच असतं. आज जे काम समोर येते ते 100% पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असतो, त्यामुळे ते तेवढं डेडिकेशन मी काम करतोच आहे. फक्त तुमचे आशीर्वाद सदैव पाठीशी असू द्यात, अजून काय हवं.
1: कौस्तुभ, तुझी लेखणी, तुझा अभिनय आणि तुझी सृजनशीलता अशीच कायम बहरू, आणि तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा, आणि आमच्याशी संवाद साधलास त्याबद्दल खरंच मनापासून आभार.
0: मला इथे आमंत्रित केल्याबद्दल खूप खूप आभार. आणि मी जसं सांगितलं तसं कलाकार म्हणून आज इथे गप्पा मारण्यापेक्षाही रक्तदाता म्हणून मला आमंत्रित केलं याबद्दल मी स्वतःला खरोखर भाग्यवान समजतो. आणि त्यानिमित्त मी पुन्हा एकदा सर्व रसिक श्रोत्यांना मनापासून आवाहन करतो, अवश्य रक्तदान करा.
1: धन्यवाद.

मित्रांनो, तर वेळ झाली युवा तरंग या कार्यक्रमात इथंच थांबण्याचे. एक गाणं तुम्हाला ऐकवतो आणि गाण्यानंतर रंजक सफर या कार्यक्रमात आपली भेट होईलच. ऐकत रहा न्यूज ऑन रेडिओ ॲपवर आणि 100.1 MHz वर मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी.

नमस्कार रसिको, न्यूज ऑन रेडिओ ॲपवर आणि 100.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी आणि रंजक सफर. या कार्यक्रमात मी तुमचा आरजी मित्र गोपी भोसले तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो.

रसिक हो, रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे। रक्तदानामुळे आज हजारो लाखो लोकांना जीवदान मिळतं, त्यामुळे रक्तदान हे जीवनदान असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मात्र आजही समाजात रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे आणि त्या रक्तदात्याला रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगानं आणि नियमित रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी 2004 पासून जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिवस साजरा करत असते। ABO या रक्तगटांचा शोध लावणारे आणि रक्तदान संकल्पनेला अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीनं मांडणारे ऑस्ट्रियाचे नोबेल विजेतेप्राप्त डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांच्या

रसिक हो, जगामध्ये ना रक्तदानाला फार महत्व आहे. एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी रक्त चढवावं लागतं, अपघातात जखमींना उपचारासाठी, गरोदर स्त्रीसाठी, तसंच इतर ऑपरेशनसाठी रुग्णांनाही रक्ताची गरज भासते. थॅलेसेमिया, ल्युक्युमिया, शिकलसेल या आजारातल्या व्यक्तींना वारंवार रक्त लागतं. थॅलेसेमिया या आजारातील बालकांना तर दर 20 दिवसांनी रक्त द्यावं लागतं आणि त्यांच्या शरीरात रक्त निर्माण करण्याची प्रक्रिया जोपर्यंत कार्यक्षम होत नाही तोपर्यंत त्यांना कित्येक वर्ष वारंवार रक्त चढवावं लागतं. म्हणूनच रक्तदानाला जीवनदान म्हणतात. आणि रक्तपेढ्यांमध्ये रक्तांची गरज ही सतत भासते याचं महत्व जाणून रक्तदानाविषयी जनजागृती केली जाते.

0: नमस्कार, मी प्रियांका बर्वे. नाट्यगीत, भावगीत आणि चित्रपट गीतांचा सुरेल ठेवा अनुभवा FM गोल्डवर.
1: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा अर्ज मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं असेल आणि वजन 50 किलोपेक्षा जास्त असलेलं आणि हिमोग्लोबिन 12.5 ग्रॅमपेक्षा जास्त असलेली व्यक्ती दर 3 महिन्यांनी रक्तदान करू शकते. रक्तदात्याला मधुमेह, रक्तदाबाचा त्रास, एड्स, कॅन्सर यासारखे आजार नसावेत आणि वर्षभरामध्ये कावीळ, मलेरिया, टायफॉइड सारखे आजार झालेले नसावेत. आणि रक्तदानामध्ये फक्त 300 ते 400 मिली रक्त घेतलं जातं आणि रक्तदान केल्यापासून काही तासातच शरीरामध्ये नवीन रक्त निर्माण होतं. म्हणून भीती न बाळगता रक्तदान करायला हवं.

रक्त पेशवीमधील रक्ताचं प्रोसेसिंग नंतर चार भागांमध्ये विभाजन होतं आणि आरबीसी ज्याला आपण लाल रक्तपेशी म्हणतो ज्याचा उपयोग अतिरक्तस्त्राव झालेले रुग्ण ऑपरेशन सिकल सेल अनिमिया थॅलेसेमिया अशा रुग्णांकरता होतो. लाल रक्तपेशी असणारं रक्त 35 ते 42 दिवस राहू शकतं. आज रंजक सफर कार्यक्रमात पहिला प्रश्न विचारतो, 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन हा कोणाच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो? प्रश्न पुन्हा एकदा ऐका, 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन हा कोणाच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो त्यांचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे. दूरध्वनी क्रमांक आहेत 022-4515-4134 आणि 4515-4435. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

0: एके काळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
1: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल का तुझा बाप भरणार।
0: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत।

0: झोपते आणि हुकुम सिंग ही
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
2: हर घर सूर्यघर.
3: माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
4: करोडों छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला. उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
3: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.
5: नमस्कार, मी गिरिजा ओक गोडबोले. ही आहे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. मस्त मस्त मराठी गाणी आणि खुसखुशीत गप्पांसाठी ऐकत रहा FM गोल्ड.
6: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे. रसिक हो आणि तुमचा अर्जे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. आज आहे जागतिक रक्तदाता दिन, त्यामुळे आपण एकूणच रक्तदानाविषयी बोलत आहोत. दुसरा घटक आहे प्लाझ्मा, ज्याचा उपयोग गरोदरपणा स्त्रियांना हार्ट लिव्हर प्रत्यारोपण प्रक्रियेत होतो. आणि प्लाझ्मा हा 1 वर्षापर्यंत -33 डिग्री सेल्सिअस तापमानात राहू शकतो. तिसरा घटक प्लेटलेट, ज्याचा उपयोग कर्करोग, डेंग्यू, मलेरिया रुग्णांना होतो आणि प्लेटलेट प्रोसेसिंगपासून फक्त 5 दिवस राहू शकतात. आणि चौथा भाग म्हणजे WBC, म्हणजे पांढऱ्या पेशी, ज्याचा सहसा उपयोग होत नाही. म्हणजेच एक रक्तदाता 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतो. पहिला प्रश्न विचारलाय, 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन हा कुणाच्या जन्मदिनानिमित्त आयोजिला जातो, त्यांचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे. दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-4415-4134 आणि 4415-4135. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

एका रक्तदानातून 3 जणांचे प्राण वाचतात आणि रक्तदान केल्यानंतर आपल्यालाही त्याचा फायदा होतो म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढते शरीरातील संचित कॅलरीजचं प्रमाण कमी होतं आणि नियमित रक्तदानाने रक्तदाब कर्करोग हृदयविकार कोलेस्ट्रॉल होण्याचं प्रमाण कमी होतं असं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे बघा पहिला प्रश्न तुम्हाला विचारला होता की 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन हा कोणाच्या जन्मदिनानिमित्त आयोजिला जातो उत्तर आहे ऑस्ट्रियाचे नोबेल विजेते प्राप्त डॉक्टर कार्ल लँडस्टाइनर यांच्या जन्मदिनानिमित्त जागतिक रक्तदाता दिन आयोजिला जातो ज्या श्रोत्यांनी उत्तर देऊन कार्यक्रमात सहभाग नोंदवला त्यांची नावं सांगतो दीपाली विचारे वसुमती ठोसर काशीनाथ क्रमवंत शुभलक्ष्मी मस्तेकर प्रमोद कारखानीस अरुण सोमवंशी उषा देसाई नीलम राणे मिलिंद टिपणीस आणि अशोक रोकडे सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद दुसरा प्रश्न लगेच विचारतो एक रक्तदाता साधारण किती जणांचे प्राण वाचवू शकतो अगदी साधा सोपा सरळ प्रश्न आहे एक रक्तदाता साधारण किती जणांचे प्राण वाचवू शकतो दूरध्वनी क्रमांक आहेत 022 4415 4134 आणि 4415 4135 चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या

रसिक हो, काही आजारांवर उपचार करताना रुग्णाला रक्त मिळालं नाही तर दगावण्याची शक्यता वाढते. शिवाय थॅलेसेमिया सिकलसेलच्या रुग्णांना नियमित रक्त देणं गरजेचं आहे. मात्र रक्ताची उणीव मोठ्या प्रमाणात भासते आणि हे देखील वास्तव आहे. बरं का, भारतात एकूण लोकसंख्येच्या केवळ 0.9% लोक नियमित रक्तदान करतात आणि हे एकूण गरजेच्या अनेक पटीनं कमी आहे. विकसित देशात रक्तदान करण्याचं हेच प्रमाण 4% आहे. सर्वांसाठी रक्त हे ध्येय पूर्ण करण्यासाठी तरुणाईनं मोठ्या संख्येनं रक्तदान केलं पाहिजे. दुसरा प्रश्न विचारलाय, एक रक्तदाता साधारण किती जणांचे प्राण वाचवू शकतो? दूरध्वनी क्रमांक आहे 02245141434 आणि 45151435. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

0: मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते, मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते, कोण कशाला उदार व्हावे मीच मनाने मल्हार होते।
1: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता, लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे, सहभाग ज्ञानेश्वर नाईक। सोमवार दिनांक 15 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर नभोनाट्य ती विमुक्ता।

0: नमस्कार, मी ऋषिकेश रानडे.
1: नमस्कार, मी प्राजक्ता रानडे.
0: आपण ऐकतोय 100.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा.
2: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू. रसिक हो आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. कुठल्याही आजाराचा प्रादुर्भाव नसलेलं शुद्ध रक्त मिळणं हा सुद्धा आपला अधिकार आहे बरं का. आणि त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं तपासलेलं रक्त स्वीकारण्यावर रुग्ण जोर देतात आणि जोर दिलासुद्धा पाहिजे. आणि इथल्या आपल्या व्यवस्थेने देखील रुग्णांना अधिक सुरक्षित आणि शुद्ध रक्त कसं मिळेल याकडे विशेषत्वाने लक्ष देणं गरजेचं आहे आणि लक्ष दिलं जातं. या संदर्भात जागृती करणं हे रक्तदाता दिवसाचं आणखीन एक उद्दिष्ट आहे. दुसरा प्रश्न विचारला, एक रक्तदाता साधारण किती जणांचे प्राण वाचवू शकतो. उत्तर आहे, एक रक्तदाता साधारण 3 जणांचे प्राण वाचवू शकतो. ज्या श्रोत्यांनी उत्तर देऊन कार्यक्रमात सहभाग नोंदवला त्यांची नावं सांगतो. दिवाली विचारे, काशीनाथ क्रमवंत, शुभलक्ष्मी मस्तकार, प्रमोद कारखानीस, अरुण सोमवंशी, उषा देसाई, नीलम राणे, मिलिंद टिपणीस, अशोक रोकडे, सुनीता व्यवहारे, गणेश जोशी, वंदना जोशी, रती पेडणेकर, सुधीर मित्सुरे आणि अनिल चिरलेकर. सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद.

रसिकळ, एक पिशवी रक्त दिल्यानं तब्बल 3 लोकांचा जीव वाचवता येऊ शकतो. लाल पेशी, प्लेटलेट्स, प्लाझ्मा अशा 3 घटकांना वेगळं करता येतं आणि त्यामुळे रक्तदान केल्यानं किती लोकांचं जीवन आपण वाचवू शकतो ही जाणीव ठेवून नियमित रक्तदान करण्याचा संकल्प करावा. मी तुमचा आर्जे मित्र गोपी भोसले आजच्यापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा लवकरच भेटू FM रेनबोवर. आज दुपारी 2:30 ते 5 वरश्री तुमच्याबरोबर असणार आहे. ऐकत राहा आणि ऐकवत राहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड आणि FM रेनबो वाहिनी.

0: ઈરાને તેમના દિવંગત સર્વોચ્ચ નેતા આયાતુલ્લાહ અલી ખામેનેઈના અંતિમ સંસ્કારનું સમયપત્રક જાહેર કર્યું છે. ઈરાની સમાચાર સંસ્થાના જણાવ્યા મુજબ અંતિમ સંસ્કાર 4 અને 5 જુલાઈના રોજ તેહરાનના ઇમામ ખામેને દરગાહ ખાતે યોજાશે. 6 અને 7 તારીખે પવિત્ર શહેર કોમમાં ધાર્મિક વિધિઓ બાદ તેમને 9 જુલાઈના રોજ મસ્જિદમાં ઇમામ રેઝા દરગાહ ખાતે દફનાવવામાં આવશે. ઇટાલીના પાટનગર રોમમાં ગઈકાલે ઇટાલીમાં સ્થળાંતર થયેલા વિદેશીઓના સમર્થન અને વિરોધમાં અલગ અલગ પ્રદર્શન થયા. સ્થળાંતર કરનારાઓ સામે કડક પગલાં લેવાની માંગ કરતી એક પહેલને સંસદમાં ચર્ચા કરવા જરૂરી 50,000 સહીઓ મળી ગઈ છે. અંતમાં મુખ્ય સમાચાર ફરી એકવાર. પ્રધાનમંત્રી નરેન્દ્ર મોદી થોડીવારમાં ફાન્સના રાષ્ટ્રપ્રમુખ ઇમેન્યુઅલ મેક્રો સાથે ઇન્ડિયા ઇનોવેટ્સ કાર્યક્રમનું ઉદ્ઘાટન કરશે. ઈડીની ફરિયાદ આધારે બેંગલુરૂમાં વિદેશી ભંડોળના ગેરકાયદેસર ઉપયોગ બદલ એક અમેરિકન સંસ્થા અને 6 લોકો સામે કેસ. ઝારખંડમાં છેલ્લા 24 કલાકમાં વીજળી પડવાની વિવિધ ઘટનાઓમાં 7ના મોત. શ્રીલંકાના કોલંબોમાં આજે 5,000થી વધુ નર્તકોએ ભરતનાટ્યમ નૃત્ય કરી ગિનિસ વર્લ્ડ રેકોર્ડ નોંધાવ્યો. અને આઈસીસી મહિલા T20 વિશ્વકપમાં આજે ભારત પાકિસ્તાન સામે ટકરાશે. આકાશવાણી પરથી સમાચાર પૂરા થયા. હવે પછી આપ 2:30 પ્રાદેશિક સમાચાર સાંભળી શકશો.
1: આકાશવાણી મુંબઈ. તુષાર પવાર રાષ્ટ્રીય બાતમ્યા દેત આહે. ઠળક બાતમ્યા. પ્રધાનમંત્રી નરેન્દ્ર મોદી ફ્રાન્સચે અધ્યક્ષ ઇમેન્યુઅલ મેક્રોન યાંચ્યાસોબત સંયુક્તપણે ભારત ઇનોવેટ્સ યા ઉપક્રમાચં ઉદ્ઘાટન કરનાર. ભૂરાજનૈતિક સંઘર્ષ આણિ રૂપયાચ્યા ઘસરણીચ્યા પાર્શ્વભૂમીવર ગુંતવણૂકદારાંની ભારતીય શેર બાજારાતૂન 62,853 કોટી રૂપયાંપેક્ષા જાસ્ત ગુંતવણૂક કાઢૂન ઘેતલી. ઇરાન અમેરિકા શાંતતા કરારાવર આજ સ્વાક્ષર્યા હોણાર અસલ્યાચા ડોનાલ્ડ ટ્રમ્પ યાંચા દાવા. ઇરાનનં શક્યતા ફેટાળલી. આણિ મહિલાંચ્યા T20 ક્રિકેટ વિશ્વચષક સ્પર્ધેત આજ ભારત આણિ પાકિસ્તાન યાંચ્યાત સામના રંગણાર. પ્રધાનમંત્રી નરેન્દ્ર મોદી ફ્રાન્સ આણિ સ્લોવાકિયા યા 2 દેશાંચ્યા દૌર્યાચ્યા પહેલ્યા ટપ્પ્યાત કાલ રાત્રી ફ્રાન્સમધીલ નીસ ઇથં પહોચલે. તિથં આયોજિત સ્વાગત સમારંભાત તિથલ્યા ભારતીય સમુદાયાનં ત્યાંચં મોઠ્યા ઉત્સાહાત સ્વાગત કેલં. यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय समुदायाचे सदस्य उपस्थित होते. या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी भारतीय समुदायाचे आभारही मानले आहेत. हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. घरापासून 1,000 किलोमीटर दूर असूनही भारतीय समुदायाचं भारतासोबतचं नातं तसंच दृढ आहे अशी भावना त्यांनी समाजमाध्यमावरून व्यक्त केली आहे. आपल्या या दौऱ्यात प्रधानमंत्री फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करतील. या उपक्रमाअंतर्गत देशभरातली सुमारे 120 स्टार्टअप्स जागतिक गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांसमोर आपल्या नवोन्मेषी कल्पना मांडतील. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर प्रधानमंत्री स्लोवाकियासाठी रवाना होतील. भारतीय लष्करानं बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे. डेहराडून इथल्या IMA अर्थात इंडियन मिलिटरी अकादमीत 158व्या नियमित आणि 141व्या तांत्रिक अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात त्या बोलत होत्या. अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्य आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्ला त्यांनी दिला. संचलनात 9 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश हा IMAच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि मित्र राष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांचंही अभिनंदन केलं. पश्चिम आशियातल्या वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या 1व्या पंधरवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढून घेतली आहे. एनएसडीएल अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती, त्या तुलनेत ही रक्कम जास्त आहे. केंद्र सरकारनं कामगार संख्यिकीसंबंधी उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी प्रख्यात अर्थतज्ज्ञ प्राध्यापक अलख शर्मा यांची नियुक्ती केली आहे. भारतातल्या कामगार बाजाराची बदलती रचना अभ्यासणं तसंच कामगार बाजाराशी संबंधित निर्देशांक अधिक सक्षम करणं आणि त्यांचा नियमित आढावा घेणं या उद्देशानं या समितीची स्थापना केली आहे. ही समिती अधिक सूक्ष्म, वेळेवर उपलब्ध होणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलना करता येईल अशी कामगार सांख्यिकी विकसित करण्यावर विशेष भर देणार आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारनं अमेरिकेचा निषेध केला नाही असा आरोप करत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेचा निषेध न करून देशाच्या गौरवाला बाधा आणल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेनं होर्मुसच्या समुद्रधुनीमधून इराणशी संबंधित कोणत्याही प्रकारची तेल वाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचं भारताला कळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपाप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलंय. शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाच्या काँग्रेसमध्ये संभाव्य विलिनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलंय. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रक्तदान हे एखाद्याला जीवनाची दुसरी संधी द्यायचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असल्यानं नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन आजच्या जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलं आहे. रक्तदानाबाबतच्या गैरसमजुती दूर करून त्याचं महत्व जनमानसात रुजवायची गरज त्यांनी व्यक्त केली. एक थेंब माणुसकीचा ही या वर्षीच्या रक्तदाता दिनाची संकल्पना असून सुरक्षित रक्त आणि रक्त घटकांची गरज याबाबत जनजागृती करण्याकरता आणि स्वेच्छेनं तसंच विनामूल्य रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या जीवनरक्षक योगदानाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी दरवर्षी 14 जून रोजी हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातील नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करण्याचं आवाहन केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराण अमेरिका युद्ध संपवण्याकरता आज शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार असून यानंतर होर्मुसची समुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली होणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता स्थापन करण्यासाठीच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं होतं. त्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान कोणताही करार त्वरित होण्याची शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलंय. कदाचित आगामी दिवसात करार होऊ शकेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे. म्यानमारमध्ये काल रात्री भूकंपाचा तीव्र धक्का बसला. रिश्टर स्केलवर 3.8 इतकी या भूकंपाची तीव्रता नोंदली गेली अशी माहिती तिथल्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार काल रात्री 11:31 भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटर खोल होता अशी माहिती भूकंपशास्त्र केंद्रानं दिली. याआधी एका आठवड्यापूर्वी देखील म्यानमारमध्ये 3.5 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. चंद्रावरील अत्यंत थंड वातावरणाचा सामना करू शकणारी प्रगत कृत्रिम उष्णता प्रणाली विकसित करण्यासाठी इस्रो आणि अणुऊर्जा विभागानं संयुक्तपणे काम सुरू केलंय. बंगळुरू इथं झालेल्या एका परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली. चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर सौर ऊर्जेवर आधारित असल्यानं तो चंद्रावर केवळ 14 दिवस कार्यरत राहू शकला होता. आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं 200 दिवसांपर्यंत कार्यक्षम राहणारा लँडर विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. कृत्रिम उष्णता प्रणालीमुळे चंद्रावरील -129° ते 121° सेल्सिअस तापमानातील तीव्र बदलांचा सामना करणं शक्य होणार आहे. तसंच इस्रो आणि CSIRनं तांत्रिक सहकार्यासाठी 40 क्षेत्र निश्चित केली असून त्यापैकी 17 प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. स्पर्धेत आज बर्मिंगहॅम इथंच अ गटात बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यातही सामना होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सामना सुरु होईल. काल झालेल्या सामन्यांमध्ये ब गटात स्कॉटलंडनं आयर्लंडवर 40 धावांनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडच्या संघावर 7 गडी राखून मात केली. तर अ गटात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर 65 धावांनी विजय मिळवला. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि तुर्की यांच्या सामन्यात मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी आघाडी घेतली. नेस्तोरी इराणकुंडानं मध्यंतराच्या आधी गोल करून ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडनं हैतीवर 1-0 अशी मात करून विजयी खातं उघडलं, तर ब्राझीलला मोरक्कोनं 1-1 असं बरोबरीत रोखलं. महाराष्ट्रात वाशिम जिल्ह्यात काल 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. मानोरा तालुक्यातील फुल उमरी धरणात काल सकाळी पुसद इथला 18 वर्षांचा तरुण बुडून मृत्युमुखी पडला, तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 वर्षाच्या विद्यार्थ्यानं वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेतली. तिसऱ्या घटनेत मालेगाव तालुक्यातल्या तिवळी इथं एका कुटुंबातल्या 2 लहानग्यांसह पती पत्नीचे मृतदेह शेतात आढळले. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या 2-3 दिवसात कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा तसंच छत्तीसगडच्या दक्षिणेकडील भागात सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. ईशान्येकडील काही भाग, अंदमान आणि निकोबार बेटं, केरळ, माहे, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल भागात जोरदार पाऊस पडणार असून मध्य प्रदेश, तेलंगणा आणि राजस्थानच्या पश्चिम भागात उद्यापर्यंत ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असून कोकण, गोवा भागात आर्द्रता वाढणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. भूराजकीय संघर्ष आणि रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. इराण अमेरिका शांतता करारावर आज स्वाक्षऱ्या होणार असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणनं फेटाळला. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोते हो,
3: साहित्य एव भवति व्याकरण ज्ञानम भवतु नाम, किन्तु साहित्याध्ययनं विना भाषा दक्षता कथमपि प्राप्तुं न शक्यते. साहित्यम एव संस्कृतस्य वास्तवं स्वरूपं बोधयति. माघस्य कीदृशी भाषा, कालिदासस्य कीदृशी भाषा इति कथं ज्ञातुं शक्यते साहित्याध्ययनं विना.
4: सुष्ठु प्रतिपादितम्. अधुना संवादस्यास्य अन्तिमे चरणे आकाशवाण्याः श्रोतृवर्येभ्यः भवतां सन्देशः कः?
3: सर्वे साहित्यं पठन्तु. साहित्यं विना जीवनं जीवनं नास्ति. तत् साहित्यं भाषान्तरसाहित्यमपि भवितुम् अर्हति. एकमेव भाषान्तरसाहित्यं वर्तते, रामचरितमानसं. तदाधारेण कियताम् उद्धारः जातः इति सर्वे जानन्ति. साहित्यम् अध्येतव्यं. शृङ्गाररसं केवलं तत्र श्रुत्वा तत्र प्रवृत्तिः न भवति इति तु सम्यक् नास्ति. किं चलचित्राणि भवन्तः न पश्यन्ति? सर्वेषु चलचित्रेषु शृङ्गारस्य किमपि दृश्यं भवत्येव. तथैव गुडजिह्विकान्यायेन अत्र शृङ्गारस्य वर्णनं भवति. किन्तु साहित्यस्य उद्देश्यं वर्तते चतुर्वर्गप्रापणं. विना साहित्यं वस्तुतः धर्मः, अर्थः, कामः, मोक्षश्च प्राप्तुं न शक्यते. इदानीं साम्राज्यं साहित्यस्यैव वर्तते. तत्र चलचित्रस्य साम्राज्यं वर्तते. चलचित्रे यद्दृश्यते तद् गुरुरूपेण कार्यं करोति. तत्र चलचित्राणि तु निर्मीयन्ते, तत्र अभिनेत्रीभिः अभिनीयते. किन्तु यः जवनिकाभ्यन्तरे अस्ति लेखकः, स लेखकः कविः वर्तते. स साहित्यं लिखति. एवं संस्कृतसाहित्यम् अधीत्य भारतीया या परम्परा वर्तते तस्याः पालनं कर्तुं सम्यक् रूपेण शक्यते इदानीं रंगमंचे बहवः तादृशाः दृश्यपदार्थाः भवन्ति येषां दर्शनं तत्र न प्रदर्शनं न कर्तव्यं किन्तु तथापि एवं तत्र विधीयते। तत्र भारतीया परंपरा भारतस्य नाट्यशास्त्रस्य या परंपरा तदाधारेण नाटकानि निर्मातुं